का जोड़ा से नहीं ब्रांग करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते करते

0: ವರುಣ್ ಕುಮಾರ್ ಪಾಲ್ ಅವರ ಗಿಟಾರ್ ವಾದನ ಆಲಿಸಿದ್ರಿ. ತಬಲಾ ಸಾಥ್ ನೀಡುವವರು ಚಿರದೀಪ್ ಬ್ಯಾನರ್ಜಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ ಕೇಂದ್ರದ ಕೊಡುಗೆ.
1: ಅಬ್ ತಕ್ ಆಪ್ ಸುನ್ ರಹೆ ಥೇ ಶ್ರೀ ವರುಣ್ ಕುಮಾರ್ ಪಾಲ್ ಕಾ ಗಿಟಾರ್ ವಾದನ್ ಕೆ ಸಾಥ್ ತಬಲೆ ಪರ್ ಶ್ರೀ ಚಿರದೀಪ್ ಬ್ಯಾನರ್ಜಿ ಸಾಥ್ ದೇ ರಹೆ ಥೇ. ये कार्यक्रम आकाशवाणी धारवाड़ द्वारा 24/7 DTH एनी टाइम इंडियन म्यूजिक पर पेश किया गया.
2: यू आर लिसनिंग टू द रिसाइटल बाय श्री वरुण कुमार पाल. ही वाज अकंपनीड ऑन तबला बाय श्री चिरदीप बैनर्जी. दिस प्रोग्राम वाज कंट्रीब्यूटेड बाय ऑल इंडिया रेडियो धारवाड़.